तो जो तू करे सोई प्रवान, साचे साहिब तेरा सच फुरमान, जा तुद भावै ता हर गुण गाओ, तेरे कर सदा सदा है न्याओ, साचे साहिबा लाखा भेव, नानक लाया लागा सेव, आसा महला पंजवा, निकट जी कै सद ही संगा, कुदरत वरतै रूप रंगा, करै ना चुरै ना मन रोम नहारा, अवनासी अवगात्या गोचर, उसदा सलामत खसम हमारा रहाओ, तेरे दास

जह चित आवै सो थान सुहावा, जित वेला विसरै ता लागै हवा। तेरे जी तू सधी साथी, संसार सागर ते कढ दे हाथी। आवन जाना तुम ही किया, जिस तू राखै तिस दुख ना थिया। तू एको साहिब।